तौ कृपा ते सुख पाया, तौ कृपा ते सुख पाया। रसना जपती तू ही तू ही, मात गर्भ तुम ही प्रतिपालक, मृत मंडल एक तू ही, मृत मंडल एक तू।

कर तेरा करता तेरा सब कुछ है जे तो पावे सदा सुख सला तेरी नाम मन वसावे नाम जिनक मन वसिया वाजे शब्द कहे नानक सच्चे सा